येतो काय कोटे बोले हे आणि त्याकडे बी देशी नाही ड्रिंक असतो रे खोश तो बॉल शॉप ओपन तर एलन जॅक्सन जॉन फोगरी एलन जॅक्सन विथ जो स्ट्रेट देशी नाही ड्रिंक नेक्स्ट सॉन्ग इज कॅरी बी विथ आय लाईक इट लाईक